229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. पहाटेचे 5:56 झाले आहेत. सुप्रभात श्रोते हो.

श्रोतेहो, आज वार शुक्रवार, भारतीय सौरतिथी 30 श्रावण शके 1948, अर्थात दिनांक 21 ऑगस्ट 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या FM बँड 102 MHz सोबतच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आमचं हे प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकता. कार्यक्रमात आरंभी आता आनंद घेऊयात मंगलध्वनींचा.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनईवादन आपण ऐकलं. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आपण दिवसरात्र झटत असतो, मेहनत घेत असतो, परंतु आनंद कशात आहे हे वयाच्या उत्तरार्धात देखील उमगत नाही. भौतिक आनंद, भौतिक सुख याचा एवढा गराडा आपल्या अवतीभोवती आहे की व्यक्ती म्हणून मनातील उत्तम उदात्त भावना देखील त्या सुखनैव गोष्टींपुढे लोटांगण घालतात. ते देखील एवढे की माणूस फक्त चैनीतच आनंद शोधत बसतो. सुख आनंद ही मानसिक सवय आहे, तिला लावून घेणे आपल्यावर आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल. सुखाचे आनंदाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून आपण वाट पाहत बसलो तर आयुष्यभर वाटच पाहत बसावी लागेल. परंतु आपण आनंदी आहोत, सुखी आहोत हे ठरवले तर आयुष्यभर आपण आनंदी सुखी राहू. श्रोते हो, आपण कसे आहोत आणि कसे वागतो हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते, कारण त्यातूनच आपण इतरांना आणि पर्यायाने आपल्याला आनंद देत असतो. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे, तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा राजमार्ग आहे. श्रोते हो, आनंदी राहण्यासाठी शिस्तबद्ध संस्कारी मनाची नितांत आवश्यकता असते. आज दिवसभरात माझ्या हातून कुणाचेही मन दुखावले गेले नाही असा विचार करून रात्री झोपताना जी आनंदानुभूतीची जाणीव होते ती कुठल्याही भौतिक सुखापेक्षा सरस असते. त्याचे एक वेगळेच समाधान असते. इतरांना सहकार्य करण्यात, इतरांना मदत करण्यात जो आनंद आहे तो इतर कशातही नाही. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो. आनंद शोधला तिथे सापडतो. दारासमोर आलेल्या गाईला, कुत्र्याला पोळी खाऊ घालण्यात आनंद आहे. उन्हाळ्यात गच्चीवर चिमणीसाठी पाणी ठेवण्यात आनंद आहे. भुकेलेल्याला अन्न देण्यात आनंद आहे. म्हाताऱ्या आईवडिलांची श्रावण बाळ होऊन सेवा करण्यात आनंद आहे. या साऱ्या आनंदाच्या अनुभूती फक्त आणि फक्त आपल्या मानण्यावर आहेत. सद्यस्थितीत या साऱ्या आनंदानुभूती लोप पावत चाललेल्या आपल्याला आढळून येतात, नाहीतर असंख्य वृद्धाश्रमे स्थापन झालेली आढळून आली नसती. केरळमध्ये मागे एका हत्तीनीच्या तोंडात फटाके फोडून तिला मरणयातना दिलेले आढळून आले नसते. या साऱ्या गोष्टी घटना म्हणजे आपला आनंद कशात आहे, आनंदी राहण्याचे सूत्र काय हे आपण विसरून गेलो आहोत याचे द्योतक आहेत. श्रोते हो, ॲरिस्टॉटल एक असा तत्त्वज्ञ होता ज्याने आनंदाविषयी बरेच लिहून ठेवले आहे. त्याचा असा विश्वास होता की आनंद आपल्यावरच अवलंबून असतो. त्याच्या मते आनंद हे मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आहे. आनंद हे स्वतः एक ध्येय आहे आणि ते सद्गुणांवर अवलंबून आहे. श्रोते हो, जोपर्यंत आपण स्वतः आनंदी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या नातेसंबंधातही आनंदी राहू शकत नाही. आनंदी राहणे हे कोणी कोणाला शिकवू शकत नाही. स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करावा लागतो. आनंद ही एक आंतरिक अनुभूती आहे. आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची सोबत असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण परिस्थिती आपल्या अनुकूल असेलच असे नाही. परंतु आनंदी स्वभावाने आपण प्राप्त परिस्थितीला अनुकूल बनवू शकतो. म्हणूनच संत ज्ञानेश्वर सांगतात की मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये. हाच चिरकाल टिकणारा आनंद आहे. परिपक्व मनाद्वारे, सात्विक भावनेद्वारे, प्रामाणिक कामाद्वारे आपण हा आनंद कमवू शकतो आणि हाच आनंद आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत सोबत राहतो. याच आनंदामुळे विविध माणसे देखील कमावली जातात आणि कायम सोबत देखील राहतात. त्यामुळे सदोदित हा आनंद इतरांना द्यायला आणि त्यातून स्वतः आनंदी व्हायला शिकूया, सोबतच संपूर्ण जग देखील आनंदमय करूया याच शुभेच्छा. धन्यवाद.
1: शुद्धो आनंद याविषयी विचार आपण ऐकत होता अभिषेक राजूरकर यांच्याकडून. विचार शलाका हा कार्यक्रम नमस्कार

संस्कार पर्वणी अंतर्गत आपण ऐकलात. 6:10 झाले आहेत. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता ऐकूयात. कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूयात अंतरंगी तो प्रभाती. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली ही रचना संगीतबद्ध केली आहे मधुकर गोळवलकर यांनी.

श्रोतहो, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात आपण ऐकत होता अंतरंगी तो प्रभाती. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली रचना. संत ज्ञानदेव महाराजांची ही रचना आपण ऐकणार आहोत.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, आनंद हा शब्द उच्चारताच मनात एक सुंदर प्रसन्नता निर्माण होते. आनंद म्हणजे केवळ मोठ्या यशानं किंवा एखादी मनासारखी गोष्ट मिळाल्यानं होणारा उत्साह नाही, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, माणसांच्या प्रेमामध्ये, आपुलकीच्या नात्यांमध्ये आणि सुंदर आठवणींमध्ये दडलेली एक अनमोल भावना आहे. श्रोतेहो, घेऊया आनंद. संत तुकाराम महाराजांची भक्तिरचनेचा गाथा आहेत सुरेश वाडकर आणि संगीतबद्ध केली आहे प्रभाकर पंडित यांनी.

श्रोते हो आपण ऐकत होता सुरेश वाडकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची रचना. संगीतकार होते प्रभाकर पंडित. श्रोते हो आनंद कधी एखादं प्रिय व्यक्तीचं हसू आपल्याला आनंद देतं, कधी जुन्या आठवणी मनाला सुखावून जातात. आणि भक्तिसंगीत, हो भक्तिसंगीत ऐकताना तर आपल्याला नेहमीच आनंद होतो. खरं तर आनंद शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही, तो आपल्या मनातच असतो. फक्त त्या आनंदाला अनुभवण्याची आणि जपण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. श्रोते हो चला तर मग घेऊया आनंद आशा भोसले यांनी गायलेल्या या रचनेचा.

श्रुती व आशय भोसले यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. आयुष्यात सुखदुःखाचे अनेक टप्पे येत असतात. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी असेलच असं नाही, पण अशावेळी छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना मनापासून स्वीकारणं, आपल्या माणसांसोबत ते क्षण वाटून घेणं आणि प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहणं, यालाच कदाचित खऱ्या अर्थानं आनंदी जीवन म्हणता येईल. ऐकूया श्रोतो, विठ्ठल उमाप आणि सहकार्यांनी गायलेली ही भीमगीत रचना. ही रचना आहे वसंत.

शोधो, आजचा हा सुंदर क्षणही आपण असाच मनापासून अनुभवूया, हसूया, आनंद घेऊया आणि आपल्या आनंदात आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीलाही सहभागी करून घेऊयात. कारण आनंदाची खरी गंमत अशी आहे की तो जितका आपण वाटतो ना तितकंच वाढत जातो. ऐकूया शोधो हो, आनंदकंद ऐसा ही समूह स्वरात गायली गेलेली भक्तिरचना, देशभक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

शोधो आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा ही समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. चला तर मग आपल्या मनातला आनंद जागवूयात आणि आपल्या जीवनातील या सुंदर क्षणांना प्रेम हास्य आणि आनंदाच्या रंगाने आणखी सुंदर बनवूयात. ऐकूयात श्रोते हो कार्यक्रमातील शेवटची रचना. ही हिंदी भक्तिरचना गात आहेत अनुराधा पौडवाल आणि संगीत आहे शेखर कल्याण आणि गोपाळ मराठे यांचं.

0: श्रोतेहो, अनुराधा पौडवाल यांच्या मधुर स्वरात हिंदी भक्तिरचना आपण ऐकत आहात. या भक्तिरचनेसह मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. भक्तिसंगीताचा आनंद श्रोतेहो आपण घेतलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 6:40 आणि 12 सेकंद झाले आहेत. श्रोते, आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. दरम्यान ऐकूया एक जाहिरात.
1: बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
2: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासा वाट विकासाची.
0: मध्यम लहरी 1305 kHz वर आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, 6:41 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतीविषयक माहितीयुक्त कार्यक्रम. आज ऐकूयात जलसंधारण दिनानिमित्त माहिती डॉक्टर मधुकर मोरे यांच्याकडून.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपणास जलसंधारण दिन या निमित्त माहिती सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की दिनांक 21 ऑगस्ट हा आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांचा जयंती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दुष्काळावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरण माजी मुख्यमंत्री व जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांनी आखले. जलसंधारणासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले, त्यामुळे त्यांना पाणीदार नेता म्हणूनही ओळखले जाते. पाणी अडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र त्यांनी आपल्या राज्याला दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांनी जलसंधारणाची देशभर चळवळ सुरू केली. स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ आज आपण 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिवस म्हणून साजरा करत आहोत. तेव्हापासून सर्वत्र जलसंधारण दिन हा साजरा केला जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे विशेष ब्रीद लक्षात घेऊन त्याप्रमाणे जलयुक्त महाराष्ट्र घडवा या उद्देशाने मृद आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मृद आणि जलसंधारण दिन हा उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत आणि युवक आहेत यांच्यामध्ये मृद आणि जलसंधारणाच्या बाबतीत जाणीव जागृती करून व्यापकपणे ती व्हावी आणि त्याचा अवलंब प्रभावीपणे व्हावा हा उद्देश आहे. आज आपण पाहतो आहे की बदलत्या हवामानामुळे पावसाचं जे काही आगमन असेल, वितरण असेल किंवा निर्गमन यामध्ये कोणत्याही प्रकारचं सातत्य नाही. आज राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 80% शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून, आपण त्याला पर्जन्य आधारित शेती किंवा कोरडवाहू शेती असे म्हणतो. त्यामुळं या अशा शेतीचं भवितव्य हे पूर्णतः पडणाऱ्या मान्सून

0: जूनच्या कालावधीत जो काही पाऊस पडतो त्या पावसावर अवलंबून आहे. अशा वेळी आपल्याला आपल्या शेतावर मृद आणि जलसंधारण हे काम करणं फार गरजेचं आहे. मृद आणि जलसंधारण कामामध्ये आपल्या वहितीखालील ज्या शेती आहेत त्यामध्ये बांधबंदिस्ती असेल किंवा पाणी साठवण्यासाठी शेततळी हे उपाय करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच ज्या पडीत जमिनी आहेत, जास्त उताराच्या जमिनी ज्यावरून पाणी वाहून जाण्याचा वेग हा जास्त आहे, अशा जमिनीवर आपण समतल सलग चर घेतले तर त्यामुळं वाहून जाणाऱ्या पाण्याची गती कमी होते आणि पाणी अडवलं जातं आणि पाणी झिरवलं जातं आणि त्यामुळं आपलं भूजल पुनर्भरण करण्यासही आपल्याला हातभार लागतो. त्याबरोबरच जे घळी नियंत्रणासाठी दगडी बांध असतील किंवा जे काही आपल्याकडे स्थानिक साहित्य उपलब्ध आहे अशा साहित्याचे जरी बांध आपण तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम केलं तर त्यामुळं आपण पाण्याचा वेग सुद्धा नियंत्रित करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्या शेतावर आपण प्रभावीपणे मृद आणि जलसंधारण तसेच कृत्रिमरित्या भूजलाचं पुनर्भरण मग विहिरीच्या माध्यमातून तसेच बोरवेलच्या माध्यमातून केलं तर निश्चितपणे आपण उपलब्ध जे काही होणारा पाऊस आहे त्याचा आपण कार्यक्षम वापर करून आपल्या शेतीची उत्पादकता ही अबाधित ठेवू शकतो आणि आपल्या सर्वांना पिण्याचं पाणी, गुरांसाठी पाणी हे सुद्धा आपण निर्माण करू शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत जलसंधारण दिनानिमित्त माहिती आपण ऐकली डॉक्टर मधुकर मोरे यांच्याकडून. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय, त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट,

0: स्वीकार करा, म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय, असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा, असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: Sorry, sir.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

0: त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोतेहो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया.
1: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अश्फाक अत्तर यांचे विचार आपण ऐकले. परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ता. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः स्वनिवासे भारतसर्वकारस्य सचिवैः सह तृतीय उच्चस्तरीय उपवेशनस्य अध्यक्षता कृता, तथा च आधारभूतसंरचना, सम्पर्कं, सुरक्षा, विदेशकार्यं तथा शासनम् इत्येतैः सम्बद्धानां मन्त्रालयानां विभागानां च भावीकार्यसूच्यां चर्चा विकृता. सः सचिवान् देशस्य भविष्यं कथं भवितव्यम् इति दीर्घकालिकदृष्टिकोणेन चिन्तयितुम् उद्बुद्धवान्. अधिकान्तरसक्रियता तथा दत्तांशस्य प्रभाविप्रयोगस्य आह्वानं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् दत्तांशः राष्ट्रियसम्पत्तिः, भविष्यस्य संसाधनं च अस्ति. सः देशस्य रक्षा उद्यमं सुदृढीकरणस्य आवश्यकतायाः विषयेऽपि अवधानं प्रदत्तवान्, तथा च वैश्विकस्तरे अधिकप्रतिस्पर्धात्मकं कार्यं च कर्तुं प्रैरयत्. सभायां सचिवाः क्षेत्रीयप्राथमिकतासु, उदयोन्मुखप्रतिसन्धिषु, कार्यान्वयनविषयेषु च स्वानुभवान् विनिमयी कृतवन्तः. मन्त्रिपरिषदीयसचिवः, प्रमुखमन्त्रालयानां विभागानां च सचिवाः, प्रधानमन्त्रिकार्यालयस्य वरिष्ठाधिकारिणश्च अस्यां सभायाम् उपस्थिताः आसन्. भारतस्य आधिकारिकयात्रायाम् आगतः जापानदेशस्य रक्षामन्त्री सिन्जिरो कुइजुमि ह्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना सह मेलनं कृतवान्. भारत जापान देशयोः मध्ये विशेष सामरिक वैश्विक सहभागित्वं सुदृढीकरणाय स्वस्व दृष्टिकोणस्य आदान प्रदानं कृतवन्तौ. भारत प्रशान्त क्षेत्रे तथा च बहिः शान्तिः, स्थिरता, समृद्धिः च वर्धयितुं भारत जापान रक्षा सुरक्षा सहकारस्य महत्त्वमपि अधोरेखितवन्तौ. श्रीमोदिना रक्षाक्षेत्रे विशेषतः मेक इन इंडिया इत्यस्य आश्रये सह विकासस्य, सह उत्पादनस्य च कृते भारतीय समवायैः, स्टार्टअप इत्येतैः च सह सहभागित्वं कर्तुं जापान देशस्य कृते अवसराः निरूपितम्. रक्षामन्त्री कोइजुमि वर्यः द्वैपाक्षिक रक्षा सहकारस्य प्रगति विषये अवदत् यत् भारतेन सह सम्बन्धं सुदृढं कर्तुं जापान सर्वकारस्य निरन्तर प्रतिबद्धतां पुनः

श्रोतो रूपरेषा आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. 10:30 प्रसारित केल्या जाणाऱ्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची झलक आपण ऐकत होता. 11:05 आपली आवड हा सर्व श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:40 प्रगतीच्या पाऊलवाटा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या अंतर्गत स्पॉट स्किल मुलाखत आपण ऐकणार आहात. समुपदेशक प्रवीण सोनुणे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. निर्मिती सहाय्यक आहेत विक्रम इंगुलकर. 12:00 वनिता मंडळ हे सदर गीतबहार हा कार्यक्रम. त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र भावधारा हा कार्यक्रम. 1:45 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येतील. नादब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. श्रोतो हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आमच्या सायंकालीन कार्यक्रमांविषयी सायंकालीन प्रसारण सभेमध्ये नादब्रह्मा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 5:02. 5:30 युवाणी स्वस्थ भारत हा कार्यक्रम 6:30. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15. श्रोतो हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 7:30 आम्ही प्रसारित करू शेतशिवार प्रगतिशील शेतकरी या मालिकेअंतर्गत खजूर शेती याविषयी प्रगतशील शेतकरी दामोदर पाटीलबा शेडगे यांच्याशी वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 8:15. भावगीतं 8:30 सहक्षेपित करू. न्यूज ॲट नाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल 9:00. 9:15 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू स्पॉटलाईट हा कार्यक्रम. करंट अफेअर्स आपण ऐकू शकाल 9:30. नादब्रह्म 10:00. श्रोतो आज दिवसभरातील बहुविध कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात एक छानशी झलक आपल्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची.

श्रोतो, 10 वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची झलक आपण ऐकलीत. यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान काही जाहिराती आपण ऐकू शकाल. तोपर्यंत आनंद घेऊयात या वाद्यसंगीताचा.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 3549 85.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग, विद्यापीठं आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू. राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. आणि मृदा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉनचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सुशासन या संबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सरकारी विभाग, विद्यापीठं आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. जटिल आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी अधिक समन्वय, नाविन्यपूर्ण विचार आणि सामूहिक जबाबदारीच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्यांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात 30.6% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी खाद्यतेलाचे सुमारे 1247 नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी 1142 नमुने मानकांनुसार आढळले तर 77 नमुने निकृष्ट दर्जाचे, 13 नमुने असुरक्षित आणि 15 नमुने चुकीच्या पद्धतीनं लेबल केलेले असल्याचं निष्पन्न झालं. या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर विभागानं कारवाईत वाढ केली असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरची बंदी हे सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल नागरिकांना

0: उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारावासासह 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. या आदेशामागचा उद्देश स्पष्ट करताना मुंडे म्हणाले,
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओ मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत आहे. मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जलसंधारण जनआंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्य घडवावं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते औरंगपुरा इथल्या जिल्हा परिषद मैदानापर्यंत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्त्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात आज दिंडी निघणार आहे. धाराशिव इथं तुळजाभवानी स्टेडियम इथून वॉकेथॉनला सुरुवात होत आहे. पाण्यासाठी पाऊल या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयापासून वॉकेथॉनला सुरुवात होईल. घाटी अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होईल. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय ते क्रीडा संकुलापर्यंत आयोजित या वॉकेथॉनचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं प्रसिद्ध हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन उर्फ जरजरी बक्षी यांच्या 740व्या उरुसास काल संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली. 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलादच्या दिवशी या उर्सची सांगता होईल. या दिवशी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पोशाखाचं आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खुलताबाद इथं येतात. जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या युनिसेफच्या कुटुंब आणि समुदाय आधारित काळजी आणि संरक्षण उपक्रमाला युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये यासाठी समाज आणि प्रशासनानं एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं 50 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मंत्रालयात काल आमदार विलास भोंबरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या 400 खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ, उपकरणं आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला, तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नियमितपणे अशा प्रकारच्या संमेलनांचं आयोजन करावं अशी भावना आकाशवाणी तसंच श्रोता संघाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी

0: काल लातूर जिल्ह्यातल्या विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांची पाहणी केली. औसा तालुक्यातल्या उजनी, एक्कंबी, चिंचोली, काजळे यासह लातूर शहरात लेबर कॉलनी परिसरातल्या महानगरपालिका शाळेला त्यांनी भेट दिली. शाळेतल्या पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी माहिती घेतली. सरकारी शाळांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागातले अधिकारी आणि प्रशासनानं गांभीर्यानं काम करण्याची गरज असल्याचं सांगत शिक्षण मंत्र्यांनी शाळांची अवस्था पाहून राजीनामा द्यावा अशी मागणीही दिपके यांनी केली. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलं असून नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करावे असं आवाहन सायबर सुरक्षातज्ञ डॉ धनंजय देशपांडे यांनी केलं आहे. धाराशिव इथं काल जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांनी वेळेत यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्रमंडळ आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं दिला जाणारा बी रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश सोळंके यांच्या अरसड या कादंबरीला जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीनं संयोजक श्रीकांत उंबरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या 13 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग, विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू. आणि राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: ২২৯ মিটার্স अर्थात 1305 কিলোহার্টজ वर आपण एकत्रात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते, आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं आता ऐकूयात.
2: श्रोते हो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: श्रुदेव, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी नक्की दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर.
3: एक निवेदन, व्यावसायिक, बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
4: श्रोते हो, प्रेमाची नाती अधिक

भट्ट होत आणि समाजात सलोखा शांतता आणि बंधुभाव सदैव नांदो. ईद मुबारक. येत्या 26 ऑगस्ट रोजी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण. या निमित्तानं आपण अल्पशा दरामध्ये आपण ईद निमित्त शुभेच्छा देऊ शकता आकाशवाणी परभणी केंद्रावरून. या शुभेच्छा देण्यासाठी संपर्क करा आमच्या जाहिरात विभागाशी. आकाशवाणी परभणी केंद्र. मुबारक.

मध्यम लहरी 13.5 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना जलसुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषी प्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळं या माती आणि पाणी या दोन्ही विषयाशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाची असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही

0: पिक्चरसाठी स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन त्याच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल, ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
1: शालेय जे विद्यार्थी आहेत आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
0: 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत, म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झाल्या आहेत रील्स बनवण्याच्यासाठी, आणि मला त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल. आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा, घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं, त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा, तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांचे कडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे. ह्या सगळ्या पाण्यांचा जर का आपण विचार केला तर देशीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर हे क्रिमिनल ऍक्ट आहे की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
1: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
0: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही, हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल, याच्या अनुषंगाने शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
1: नक्कीच सर, आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा, नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
0: याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला कोणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर हॅशटॅग सेव्ह सॉईल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या आमच्या अकाउंटला ती दिसेल आणि

0: त्याचं आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्सचं त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना CSR माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिलं जावं एवढे लोक जमल्यानंतर म्हणून त्यासाठी त्यांची पण व्यवस्था करत आहोत. तर या QR कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्याविषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात. ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी, हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: जनतेचा सहभाग असले तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो QR कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हा, आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत. आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंतरण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या QR कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्या सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
0: हे सगळे जे काही आम्ही आता QR कोड आणि सगळे जे काही आम्ही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इन्स्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही QR कोड लोगो आणि वॉकॅथॉनचा जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीचा जो प्रोमनाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल. आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी CO जिल्हा परिषद SP महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 पर्यंत सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
2: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्त्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक छानसं निवेदन ऐकूयात.

करणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: श्रोतो, 7:40 आणि 15 सेकंद झाले आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिराती.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियाँ भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
8: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
0: श्रोतो, आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम भावधारा. हा भावगीतांचा कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. आज ऐकूयात सुनीता रजनीश मुलकलवार या कवयित्रींनी रचलेल्या काही भावगीत रचना. संगीत आहे उदय अभिजित यांचं. ऐकूया श्रोतो कार्यक्रमात सुरुवातीला मंदार आपटे यांच्या स्वरातील ही भावगीत रचना.

श्रोते हो, उन्हानं तापलेल्या धरतीला ज्या क्षणाची आतुरतेनं प्रतीक्षा असते तो क्षण म्हणजेच पावसाची पहिली सर. आकाशात दाटून आलेले काळेशार मेघ, मातीचा दरवळ आणि थेंबांची रिमझिम, सगळीकडे जणू आनंदाची चाहूल लागून जाते. श्यामवर्ण मेघराज आज बरसले धरीवरी म्हणत आपण या मेघराजाला मनापासून साथ घातली आहे. मंदार आपटे यांनी गायलेली ही रचना आताच आपण ऐकलीत. आता आपण ऐकूयात साधना सरगम यांच्या मधुर आवाजातील बरस पावसा. बरस पावसा बेधुंद या गाण्यातून पावसाच्या त्या सुंदर बरसण्याचा आनंद अनुभवूयात.

साधना सरगम यांचा स्वर श्रोती हो आपण ऐकत होता भावधारा या कार्यक्रमात. ऐकूयात कार्यक्रमातील पुढील रचना. नेहा राजपाल यांनी गायलेली, संगीतकार आहेत उदय अभिजीत.

0: श्रोतो भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. मंदार आपटे, साधना सरगम आणि नेहा राजपाल यांनी गायलेल्या भावगीत रचना आपण ऐकत होता.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय?
1: काय म्हणजे झालेला बदल.
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झक्कास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजेची.
2: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
2: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा

0: मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: श्रुतो भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता देश विदेशांतर्गत समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोयझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन. आणि DWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोयझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप सोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरण आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे

आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतरमंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पोर्टलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात काल एका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. जेई मेन, नीट किंवा यूजीसी नेट अशा परीक्षांच्या उत्तर तालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची एनटीएची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात एनटीएनं फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं असंही एनटीएनं नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल पीएम कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत तुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चू शियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन.
आणि

0: पीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने, तर एफआय हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड सोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 13.5 kHz वरून आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. शुद्ध 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. ऐकूया कार्यक्रमात धाकटी बहीण या चित्रपटातील रचना. संगीतकार आहेत सुधीर फडके, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, आणि गात आहेत आशा भोसले आणि सुधीर फडके.

श्रोतेहो, मराठी आणि हिंदी संगीत विश्वात आपल्या मधुर भावस्पर्शी आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुधीर फडके आणि आशा भोसले, दोन वेगळ्या धाटणीचे पण तितकेच सुरेल आवाज जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा निर्माण होतो तो एक अविस्मरणीय संगीत अनुभव। श्रोतेहो, असाच अविस्मरणीय संगीत अनुभव आपण अनुभवतोय। आपण ऐकतोय सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा युगलस्वर आपल्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात। ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमातील पुढील रचना। चित्रपट आहे अवघाची संसार आणि रचना आहे जे वेड मजला लागले। ऐकूयात।

श्रोते हो, आपण ऐकत होता जे वेड मजला लागले हे गीत. चित्रपट होता ओघाची संसार, संगीत होतं वसंत पवार यांचं आणि गीतरचना होती डॉक्टर वसंत अवसर यांची. आपण ऐकत आहोत सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा युगलस्वर. श्रोते हो, त्यांच्या आवाजातील भाव, शब्दांची सुंदरता आणि सुरांची नजाकत आजही तितकीच मनाला भावते. अशाच या गाजलेल्या आणि रसिकप्रिय युगलगीतांची सुरेल मैफल आपण अनुभवत आहोत. चला तर ऐकूया पुढील रचना, लक्ष्मीची पावले या चित्रपटातून. तत्पूर्वी श्रोते हो, ऐकवित आहोत पहिले प्रेम या चित्रपटातील रचना.

श्रोतो, आपण ऐकत होता पहिलं प्रेम या चित्रपटातील रचना तुझी माझी प्रीत जगा वेगळी. श्रोतो, शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती मधुसूदन कालेलकर यांची. आपण ऐकत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया श्रोतो कार्यक्रमातील शेवटची रचना.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. धाकटी बहीण, कुंकवाचा करंडा, अवघाची संसार, लक्ष्मीची पावलं आणि पहिलं प्रेम या चित्रपटातील गीतं आपण ऐकलीत. यानंतर श्रोते हो ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्ष

0: श्रुतो, प्रेम रतन धन पायो या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकत होता. ही रचना होती इर्शाद कामिल यांची आणि संगीतकार होते हिमेश रेशमिया. गायक कलाकार होते मोहम्मद इरफान, दर्शन रावल आणि पलक मुचाल. श्रुतो, ऐका कार्यक्रमातील पुढील रचना. तत्पूर्वी छोटीशी विश्रांती.
1: मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोते, ऐकूया कार्यक्रमामध्ये कुमार सानू यांनी गायलेली परदेस या चित्रपटातील ही बहारदार रचना.

श्रोते हो आपण ऐकत होता परदेस या चित्रपटातील कुमार सानू यांच्या स्वरातील रचना. आनंद बक्षी यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात बहारदार गीतांनी सजलेला कार्यक्रम लखलख चंदेरी.

श्रोते हो पण आपण ऐकत आहात पोलीसगिरी या चित्रपटातील रचना. गायक कलाकार आहेत पलक मोचल आणि यशराज कपिल आणि ही रचना आहे शब्बीर अहमद यांची. संगीत आपण ऐकत आहात श्रोते हो हिमेश रेशमिया यांचं.

श्रुती, पोलीसगिरी या चित्रपटातील रचना आपण ऐकलीत लखलख चंदेरी या कार्यक्रमात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकवत आहोत पद्मावती या चित्रपटातील गीत. गात आहेत श्रेया घोषाल, स्वरूप खान, संजय लीला भन्साली यांच्या संगीताने सजलेली ही रचना आहे. AM तुराज यांची.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारा आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका,

श्रोतो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. प्रेमरतन धनपायो, परदेस, पोलीसगिरी आणि पद्मावत या चित्रपटातील बहारदार गीतांचा आनंद आपण घेतलात. आमच्या कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. दरम्यान एका आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।
1: दोनशे 29.9 मीटर्स अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते 9:35 होत आहेत। उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: محکمے کے وزیروں کی میٹنگ جے پور میں ہوگی۔ انتخابات کے انعقاد سے متعلق ایجنسی نے کہا ہے کہ آنسر کی چیلنج کا نظام اس طرح بنایا گیا ہے کہ سبھی طلبہ کو اس سے یکساں فائدہ ہو۔ ایجنسی نے اس کے مہنگا ہونے پر تشویش کو مسترد کر دیا ہے۔ امریکہ نے ایران کی حکومت کے ساتھ حزب اللہ کے رابطوں کا حوالہ دیتے ہوئے مذکورہ تنظیم پر نئی پابندیاں عائد کی ہیں۔ اس کے ساتھ ہی خبروں کا یہ بلٹن ختم ہوا۔
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 229.9 MHz अर्थात 1305 KHz वरून। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। प्रसारित करणार आहोत मिश्र संगीत। तत्पूर्वी ऐकूया श्रोतेहो।
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है।
3: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास
1: श्रोते। मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली आणि नील आकाश आणि संगीतबद्ध केलेली ही रचना।

श्रुतो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. मिश्र संगीतामुळे श्रुतो हो वेगवेगळ्या चाली ताल आणि आवाजांमुळं आपला मूड चांगला राहू शकतो आणि जर मूड व्यवस्थित नसेल तर तो बदलूही शकतो. एकच एक गाणे ऐकण्यापेक्षा एकाच गाण्याऐवजी अनेक गाणी ऐकल्याने आपलं मन उल्हासित होऊ शकतं. त्यासोबतच वेगवेगळ्या मूडची गाणी ऐकल्यामुळं आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ऐकल्यामुळं जुन्या गाण्यांच्या मिश्रणामुळं नवीन गाणी ऐकल्यामुळं जुन्या आठवणी आणि भावनांना उजाळासुद्धा मिळू शकतो. आणि त्यामुळे श्रोते आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम जो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. ऐकूया श्रोते कार्यक्रमातील पुढील रचना कोळी गीत.

श्रोते हो, मराठी, हिंदी, नाट्यगीत, बालगीत, कोळीगीत अशा एक ना अनेक प्रकारच्या गाण्यांचे मिश्र संगीत ऐकताना एकाच वेळी अनेक कलाकार, गायक, संगीतकार आणि वेगवेगळ्या काळातील आठवणी अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच ते मनाला अधिक आनंद देऊ शकते. त्यासाठी श्रोते हो, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे मिश्र संगीताचा कार्यक्रम. आता आपण ऐकत होता कोळीगीत रचना, ऐकूया कार्यक्रमात यानंतर नाट्यगीत रचना.

श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. 10:15 झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील समीर यांची काही निवडक गीतं. या गीतांना संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

श्रोते हो, आपण ऐकतात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. कमाल खान यांच्या आवाजातील ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात श्रोते हो, कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील ही रचना.

श्रोतेहो गाता रे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो आजच्या गाता रे मेरा दिल या खास कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतील एक देखणं प्रतिभावान आणि मनमोहक व्यक्तिमत्व. अप्रतिम सौंदर्याला नृत्याची लय, अभिनयाची जाण आणि आपल्या सहज सुंदर अदाकारीची साथ लाभलेल्या, पडद्यावर एक वेगळीच जादू निर्माण करणाऱ्या आणि ही जादू आपल्या अभिनयातून अनुभवायला लावणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्याविषयी ऐकूया श्रोतेहो त्यांच्यावर चित्रित बहारदार गीतं आणि त्यांच्याविषयीची माहिती गातार हे मेरा दिल या कार्यक्रमातून.

श्रोते हो, आपण ऐकत होता एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील धमाकेदार गाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आता 10:30:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो पण ऐकत आहात मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर आधारित गाता रे हे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, 1981 इमानदार या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर हिरो, मेरी जंग, स्वाती, दामिनी, घायल, घातक अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. विशेषतः त्यांच्या नृत्य कौशल्यानं आणि भावपूर्ण अभिनयानं रसिकांच्या मनात त्यांचं एक खास स्थान निर्माण केलं.

श्रोतहो, मीनाक्षीजींच्या कारकिर्दीचा हा प्रवास म्हणजे केवळ रुपेरी पडद्यावरची यशोगाथा नाही, तर एका गुणी कलाकाराच्या मेहनतीची, जिद्दीची आणि कलेवरची प्रेमाची कहाणी आहे. आज त्यांच्या याच सुंदर प्रवासातील काही खास क्षण आणि काही आठवणी आणि त्यांच्या कारकिर्दीला चार चांद लावणारी काही सुरेल गाणी आपण ऐकत आहोत. ऐकूया श्रोतहो कार्यक्रमातील पुढील गीतरचना.

ची आणि नृत्याची समर्थ जोड देणारी अभिनेत्री. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि पडद्यावरची सहजता रसिकांना कायमच भावली. नृत्य ही मीनाक्षीजींची खास ओळख. त्यांच्या नृत्यातील लय, पदन्यास आणि भावमुद्रा पाहताना गाणं केवळ ऐकू येत नाही, तर ते अक्षरशः डोळ्यासमोर साकारतं. ऐकूया श्रोते हो पुढील गीत.

श्रोते हो, हिरो हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा. जॅकी श्रॉफसोबतची त्यांची जोडी आणि चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटानं मीनाक्षीजींना घराघरात पोचवलं. एकीकडे नृत्यप्रधान आणि रोमॅन्टिक भूमिका, तर दुसरीकडे गंभीर आव्हानात्मक व्यक्तिरेखा. मीनाक्षीजींनी आपल्या अभिनयाची व्याप्ती दाखवून दिली ती दामिनी या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाने. त्यांचा अभिनय तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगडच ठरला.

श्रोते हो, मीनाक्षीजी आणि सहकलाकारांसोबतची त्यांची जोडी. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सनी देओल, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. प्रत्येक कलाकारासोबत त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यांच्या कारकिर्दीच्या आणखी काही सुंदर आठवणी आपण पाहूयात आणि पडद्यावर मीनाक्षीजींच्या नृत्याने आणि अभिनयाने सजलेली हे गीत आजही तितकेच ताजे आणि ऐकायला मधुर वाटतात. चला तर मग ऐकूयात.

श्रोते हो, जब कोई बात बिघड जाए हे गीत म्हणजे नात्यातील विश्वासात आणि प्रेमाची अतिशय सुंदर भावना व्यक्त करणारे गीत. परिस्थिती किती कठीण झाली तरी, गैरसमज कितीही झाले तरी, तू साथ दे मी तुझ्यासोबत आहे, हा या गाण्याचा भाव मनाला स्पर्शून जातो. आणि म्हणूनच आजही हे गीत ऐकलं की आपल्या आयुष्यातील एखाद्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण नक्कीच होते. ऐकूया श्रोते हो, मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर चित्रित अशीच बहारदार गीतं गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर यशाच्या शिखरावर असतानाच मीनाक्षीजींनी आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत चित्रपटसृष्टीपासून काही अंतर घेतलं. हा निर्णयही त्यांच्या व्यक्तिमत्वातील ठामपणा आणि स्वतःच्या आयुष्याविषयीची स्पष्टता दर्शवतो. आजही मीनाक्षी शेषाद्री यांचं नाव घेतलं की त्यांच्या चित्रपटातील भूमिका, त्यांचं नृत्य आणि त्यांचा प्रसन्न चेहरा आठवतो. काळ पुढे जात राहिला, नवनवीन अभिनेत्री आल्या, पण काही कलाकारांची ओळख काळाच्या पलीकडे जाऊन मनात कायमची घर करून राहते. त्यातीलच एक मीनाक्षी शेषाद्री.

श्रोते हो, मीनाक्षी शेषाद्री यांचा प्रवास हा रुपेरी पडद्यावरील यशापेक्षा खूप मोठा आहे. सौंदर्य, नृत्य, अभिनय आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद, या सगळ्यांचा सुंदर मिलाप म्हणजेच मीनाक्षी शेषाद्री. ऐकूया श्रोते हो यांच्यावर चित्रित कार्यक्रमातील ही शेवटची रचना, जी आपल्या जीवनाचंही सार सांगून जाते.

शत्रू जीवन खरंच एक लढाई आहे आणि स्वतःच्या निर्णयावर स्वतःच्या विश्वासावर ही लढाई प्रत्येकाला जिंकावीच लागते. आज आपण मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर आधारित गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. श्रोत्यो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मी वंदना सराफ फुटाणे सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 11 वाजलेत. काही जाहिराती.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय

0: आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: आजच पुना गार्गी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
4: श्रुती हो, आपण एक आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आमच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. दरम्यान एका आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
5: श्रुते हो, प्रेमाची नाती अधिक घट्ट होत आणि समाजात सलोखा, शांतता आणि बंधुभाव सदैव नांदो. ईद मुबारक. येत्या 26 ऑगस्ट रोजी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण. या निमित्तानं आपण अल्पशा दरामध्ये आपण ईद निमित्त शुभेच्छा देऊ शकता आकाशवाणी परभणी केंद्रावरून. या शुभेच्छा देण्यासाठी संपर्क करा आमच्या जाहिरात विभागाशी. आकाशवाणी परभणी केंद्र.

एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।

0: श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: दोनशे 29.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, 11:05:40 झाले आहेत. आनंद घेऊयात आपली आवड या आपण सुचवलेल्या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. आपली आवड या कार्यक्रमात आवड घालवणाऱ्या आमच्या श्रोत्यांची नावं अशी आहेत. छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून आवड कळवली आहे पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिंकू, रमाबाई मयुरी, सुरभी मंजुषा आणि गौतम इंगोले यांनी. नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून आवड कळवत आहेत शेषराव बोबडे,

नाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई शुभम माधवराव संदीप मारोतराव भुसारे नावकीकर गणेश मोरे आहेरवाडीकर शिवन्या शिवरूपा साहेबराव लोखंडे सोबतच पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आवड कळवली आहे हॉटेलवाले पंडितराव शिंदे आणि टेलर रामचंद्र धोंडीबा हिंगोली यांनी. श्रोते हो आपली आवड या कार्यक्रमात ऐकूया सुरुवातीला माझं घर या चित्रपटातील रचना. तत्पूर्वी श्रोते हो आपली आवड या कार्यक्रमाची संकेत धुन आपण ऐकूयात.

आपली आवड या श्रोत्यांच्या पत्रपसतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मी वंदना सराफ फुटाने सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. ऐकूया श्रोते हो, माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे छान

माझं घर माझा संसार या चित्रपटातील रचना आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, कार्यक्रमातील पुढील रचना आहे राम राम गंगाराम या चित्रपटातून. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत माळीवेस बीड येथून किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित, बाळराजा आणि सचिन उबाळे, दत्तराव जाधव, रामप्रसाद, देवाशिष, स्वराज, म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आवड कळवत आहेत. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून आवड कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत भगवान कुरे, गजानन, गोविंद, आदिनाथ, गोरखनाथ आणि समस्त कुरे परिवार. सोबतच अंबिकानगर नांदेड येथून राजेश दुडके. येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती. बागलपारडी तालुका वसमत येथून चंदनलाल जयस्वाल, विजया, लक्ष्मी आणि श्रेया. श्रोतो, तेलंगणा निजामबाद येथून आवड कळवली आहे शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, नूरजहाँ बेगम, शेख इकबाल यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. राम राम गंगाराम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातील पुढील रचना आहे हा खेळ सावल यांचा या चित्रपटातून. आणि या गीतासाठी आवड कळवणाऱ्या आपल्या श्रोत्यांची नावं आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी परभणी येथून आणि गणेश हारगावकर. सुरेवाडी संभाजीनगर येथून आवड कळवत आहेत प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता प्रांजली आणि सोहम बोरगावकर, सुनील कांबळे, राजश्री आधारे. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला अभिषेक, गदर शेख, उस्मान अभिषेक, सायराबानू दस्तगीर, फैजन बी, शाकीर इस्लाम बी, बिस्मिल्ल बी आणि गदर शेख. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून

आवड कळवली आहे चांदनी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद. मेहरनगर उमरखेडेतून आवड कळवत आहेत अभिजित गव्हाणकर, राही सरिता, सिद्धांत आणि बंटी, सोबतच प्रिन्स आणि एकांश. विश्वकर्मानगर नागपूर येथून आवड कळवली आहे शैलेश गव्हाणकर, वैशाली, ध्वनी गव्हाणकर यांनी. बीड येथून आवड कळवत आहेत प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप, केशव सरला आणि परीक्षा कोटेचा. मुक्काम पोस्ट खुजडा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून आवड कळवली आहे संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब उमाकांत, प्रभाकर आणि समस्त भाकरे परिवार यांनी. लक्ष्मी निवास हिप्परगा माल नांदेड येथून राजेंद्र दासवाड, माधव, शेषराव, सुनील, गंगामणी दासवाड. सेलू बाजार वाशिम येथून आवड कळवत आहेत दत्तात्रय लकडे, वंदना लकडे. ऐकूया श्रोतेहो या सर्व श्रोत्यांचं आवडीचं हे हा खेळ सावल्यांचा चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील शीर्षकगीत आपण ऐकलं. कार्यक्रमातील पुढील रचना आहे मामा भाचे या चित्रपटातून, आणि या रचनेसाठी आवड कळवली आहे मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून श्री सुधाकर जाधव, प्रशांत प्रणव, सचिन, जगुताई, स्वातीताई, वर्षाताई, पूजाताई.

मिथुन आवडकळोली आहे, दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. मुक्काम साडेगाव, तालुका जिल्हा परभणी येथून आवडकळवत आहेत गोपाळ नहाटकर, विश्वेश, पूजा आणि किशोरी. तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून आवडकळवत आहेत सिरूर बंद, सिरूर ताजबंद येथून आवडकळवली आहे जाफराबाद आणि हमीदाबी चौधरी यांनी. सराफ लाईन लातूर येथून आवडकळवली आहे शिवराज घडीवाले. देवगाव तालुका पूर्णा येथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई, श्रुती, श्रावणी, श्रेया पोतेवार यांनी. ऐकूया श्रोते हो या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं मामा भाचे या चित्रपटातील हे गीत.

श्रोते आपण आनंद घेत आहात आपली आवड या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकूया श्रोते आपली आवड या कार्यक्रमातील ही शेवटची रचना कोणकोणत्या श्रोतांनी सुचवली आहे, कळवली आहे. नावं अशी आहेत, गाव खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली, शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, सारिका, सुरेखा आणि सोनम बोडखे. सदानंद मुळे, सो संजीवनीताई, साधनाताई, अर्चनाताई, माहेश्वरी, प्रियंकाताई, संपूर्ण मित्रपरिवार आणि समस्त मुळे परिवार. नखाते हदगाव, तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जान्हवी, मानसी, मयूर, सोहम आणि मित्रमंडळी. शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला, यशवंत आणि ज्योती कांबळे. जत जिल्हा, सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, फिरत हुजरे.

आणि रेहान शेख. गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा, सचिन, संजय आणि प्राजक्ता. ऐकूया श्रोतू, या सर्व श्रोत्यांनी आवड कळवलेलं हे छानसं गीत.

श्रोते आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम. या अंतर्गत आली अंगावर या चित्रपटातील गीत आपण ऐकतात. या गीतासाठी आवड कळवली होती वाघाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथून बाबासाहेब काळे पांडुरंग प्रेरणा वेदांत आणि बद्रीनाथ पठाडे. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून आवड कळवणारे श्रोते आहेत जयराम सिंगनकर दिशांत कुमार वंदना धुळे अर्पिता समस्त सिंगनकर परिवार. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर आणि आरती जोंधळे. मुक्कामपूस तळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून रघुनाथ ससाणे सुशीलबाई यशवंत सुलभा डॉक्टर प्रबुद्ध ससाणे अजय वाघमारे बबिता विजय सखुबाई आणि विराज वाघमारे. मुक्कामपूस मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून आवड कळवली बाबासाहेब कंगनकर साकराबाई परमेश्वर रोहिणी आणि कुमारी श्रावणी कंगनकर यांनी. आंबेडकर चौक वाकुडी तालुका कळमनुरी येथून आवड कळवणारे श्रोते आहेत उत्तम जमदाडे स्वराज सोशित पोपलवाड दीदी संघर्ष संविधान धोंगे. बालमटाकळी जिल्हा अहमदनगर येथून आवड कळवली होती नंदकुमार अद्वंत उर्मिला निलेश मयुरी कल्पेश आणि संगीता अद्वंत यांनी. शशिकांत कदम सुनीता कदम अविनाश गजानन समीक्षा सायली सुयश हिंदवी कृष्ण कदम हडोळी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून आवड कळवत आहेत. नामदेव कलमे आशा नारागुडे आकाश यारबाग कर्नाटक प्रियंका अविनाश रेड्डी. गणेशनगर तालुका पूर्णा येथून आवड कळवली आहे बळीराम भारती शांताबाई नंदकिशोर भारती आदित्यगिरी पूजा भारती. मुक्कामपूस डोंगरगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून आवड कळवली आहे बंडुकुमार पाईकराव ममता आणि सुभाष पाईकराव यांनी. मुक्कामपूस वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून आवड कळवत आहेत उमेशचंद्र नाळापुरे वसुंधरा नाळापुरे शीतल पार्थ सारथी देवयानी धनश्री आणि आरुष नाळापुरे. हाथीगेट राजपूर जिल्हा वडवणी मध्य प्रदेश येथून

आवड कळवली आहे संतोष पाटील, लाडकी संजू भाग्यश्री नेहा, बरखा सावनी पार्थ हर्ष, मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून आवड कळवत आहेत प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई रुपाली तुकाराम, कुमारी जयश्री आणि श्रीकांत आलापुरे. श्रोते हो, या सर्व श्रोत्यांच्या आवडीची ही छानशी गाते आपण ऐकलीत. तेव्हा गाता रे मेरा दिल, माफ करा, आपली आवड या कार्यक्रमातून मी वंदना सराफ फुटाने आपला सर्वांचा निरोप घेते. आपली आवड या कार्यक्रमातील गाणी आणि श्रोत्यांची नावं आपण ऐकली असेलच. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात.

0: आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकतात. आपली आवड हा आपल्याच पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात मध्यम लहरी 1305 KHz. श्रोते हो, आमचा पुढील कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 11:40 11:38 आणि 35 सेकंद झाले आहेत. दरम्यान श्रोते हो, ऐका आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: नमस्कार श्रोते हो, सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेकविध विषय मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेत असतो. मागच्या भागामध्ये सॉफ्ट स्किल याविषयी समुपदेशक प्रवीण सोनोने सरांनी खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली होती. या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण प्रसारित करत आहोत. श्रोते हो, चला तर ऐकूयात सॉफ्ट स्किल विषयीचे काही राहिलेले मुद्दे आजच्या दुसऱ्या भागाच्या मुलाखतीमधून. सर, समस्या हा मुद्दा तुम्ही बरोबर हेरलात पुढचा, कारण तिसऱ्या टप्प्यावर आपण बोलणारच आहोत की कसं होतं की कुठलंही छान काम करायचं किंवा कुठलंही काम करायचं म्हटलं की समस्या अडचणी या तर येणारच, तर ह्या समस्या सोडवता पण आल्या पाहिजेत, नाही का?
1: अगदीच अगदीच.
0: तर ही पण एक कला आहे आणि सॉफ्ट स्किलपैकी मी तर म्हणेल सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की समस्या सोडवणं, कारण माणसं

0: त्याचं मन असं असतं की मी हे काम करणार, परंतु त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या येणारच असं समजून जर आपण ते काम हाती घेतलं तर मला वाटतं की हसत खेळत या समस्यांचं निराकरण आपण करू शकतो, नाही का?
1: अगदीच अगदीच.
0: तर ह्या महत्त्वपूर्ण बाबीविषयी काय सांगाल की समस्यांची सोडवणूक आपण कशी करायला हवी?
1: असा जीवनामध्ये किंवा या जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की ज्याला कुठली समस्या नाही. हा एक प्रमुख भाग यामधला आहे की तो मुलगा अतिशय लहान असो की वयोवृद्ध असो, प्रत्येक व्यक्तीला या भूतलावर समस्या ही भेडसावत असते. मग ती कुठल्या ना कुठल्या प्रकारची असेल, आणि मग या प्रकार समस्याची सोडवणूक जर त्याने योग्य प्रकारे केली तर त्या समस्येचं कठीणत्व किंवा त्याला ती काही अडचणी त्याच्या जाणवणार नाही. म्हणून प्रथम आपण सकारात्मक विचाराने निर्माण होणाऱ्या समस्येकडे पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
0: बरोबर.
1: दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी काही समस्या आपण असेल त्यावर आपण गंभीरपणे विचार करणं, त्याच्यावर थोडंसं क्रिटिकल आपण थिंकिंग करणं की हे पण गरजेचं आहे, आणि जी काही माहिती आपल्याकडे आहे त्या माहितीची तपासणी करणं, त्याच्या सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार करून आपण त्यावर योग्य निर्णय घेणं हे अत्यंत आवश्यक असतं.
0: बरोबर.
1: आणि वेळ प्रसंगी जे काही इतर अनुभवी मंडळी असतील त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपण समस्या सोडवणुकीसाठी घेतलं तर त्यात काही वावग होणार नाही.
0: खरे, अगदी खरे. ज्या काही सॉफ्ट स्किलच्या महत्त्वपूर्ण बाबी होत्या त्यापैकी हा खरोखरच खूप महत्त्वाचा टप्पा आहे की समस्यांचं निराकरण. परंतु हे करत असताना तशी आपल्यामधले ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्सची पण परीक्षा घेतली जाते ना. या सगळ्या समस्यांचं निराकरण करत असताना आपल्या कार्यक्षमतेचा देखील खूप जोरदार कस लागत असतो. तर आपली कार्यक्षमता ओळखून आपण या सगळ्या बाबी सुरळीतपणे पार पाडू शकू का नाही ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे या सॉफ्ट स्किलमधली. तर काय सांगाल बरं की कार्यक्षमता आपण आपल्यामधली कशी ओळखायला हवी की मी हे करू शकतो आणि मी हे करेन किंवा हे मला करावंच लागेल, याबद्दल काय सांगाल?
1: हा अतिशय छान प्रश्न मॅडम आपण विचारलात की कार्यक्षमता म्हणजे काय असतं. की आपण ज्या ठिकाणी काम करतो, मग मी काही शिक्षण घेत असेल त्या ठिकाणी, शाळा महाविद्यालय असेल, मी जिथे कुठे नोकरी करत असेल त्या ऑफिसमध्ये, त्या कार्यालयामध्ये, त्या कंपनीमध्ये, जिथे कुठे मी असेल तिथे एक काम करण्याचं एक इथिक्स असतात, जे की तत्व असतात. त्या तत्वाचं पालन आपण करणं हे प्रथम आपलं कर्तव्य आहे.
0: अगदी.
1: की जेणेकरून आपल्या कार्यामध्ये सुकरता यावी, आपलं कार्य सुलभ व्हावं आणि आपलं कार्य उत्तम राहावं, यासाठी आपल्याला तिथलं इथिक्स पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा स्वीकार आपण केला पाहिजे. आपण विनाकारण त्या तिथल्या स्थितीला नावं ठेवून तिथे काम करणं ते योग्य नाही. म्हणून जी काही परिस्थिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे ते उपलब्ध स्थिती आपण मान्य करून आपण कार्य करणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून कुठल्याही ठिकाणचं जे काही कार्यक्षमतेचं जे इथिक्स असतं ते म्हणजे की तिथलं वेळेचं व्यवस्थापन, आपण वेळेपूर्वी हजर होणं आणि वेळ संपल्यानंतर तिथून आपली जागा सोडणं हे प्रथम गरजेचं असतं. शिवाय आपल्याला एकापेक्षा अनेक कामं ही एकाच वेळी करायची असतात, मग त्यावेळी आपल्याला कामाचा प्राधान्यक्रम लावून त्या ठिकाणी वेळेचं नियोजन करून आपल्याला ती कामं अधिक चांगल्या प्रकारे करता येतील, यासाठी सुद्धा आपल्याला हे इथिक्स हे काम येत असतात. आणि दुसरी गोष्ट असते की आपल्याला आपल्याच्याकडे जे काही कामाचं स्वरूप दिलेलं आहे, जे काही कामं आपल्याला वाटून दिलेली आहेत, त्या कामाचं पण नियोजन आपल्याला करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून ही कामं करण्यासाठी सतत उत्साह माझ्यामध्ये राहिला पाहिजे. म्हणून मी स्वतःला सतत प्रेरित असं ठेवणं गरजेचं आहे, मी स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे आणि माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मी वेळीच पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण ज्याला आपण आत्मव्यवस्थापन असं म्हणू ते सुद्धा यामधून होणार आहे, ज्याला आपण सेल्फ मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि आपण ज्या ठिकाणी काही काम करत आहोत त्या ठिकाणीची काही नियमावली असते, त्या ठिकाणीचे काही नियम असतात, तर या नियमांचं आपण या तिथल्या नैतिक मूल्यांचाही आपण आदर करणं यालाच आपण या ठिकाणी कार्यक्षमता किंवा इथिक्स असं म्हणतो.
0: नक्कीच. या काही महत्त्वपूर्ण बाबींसह सॉफ्ट स्किल जर अंगीकारल्या तर नक्कीच आपण उत्तम कार्य करू शकतो, आपल्याकडून उत्तम काम घडू शकतं आणि त्याचा आनंदही आपल्याला मिळू शकतो असं म्हणूयात सर आपण. परंतु कसं आहे की जसं जसं जग बदलतं आहे तसं तसं आपल्याला स्वतःला अपडेट करणं पण खूप आवश्यक आहे. सध्या परिस्थितीमध्ये अनेक ज्या घडामोडी घडत आहेत, अनेक जे बदल होत आहेत, ते बदल आपल्यामध्ये करून घेणं ते स्वीकारणं आणि त्यानुसार काम करणं यासाठी देखील काही वेगवेगळे गुण असणं खूप आवश्यक असतं. तर या

0: महत्त्वपूर्ण बाबींच्या व्यतिरिक्त आपण काय काय अंगीकारायला हवं बरं, काय सांगाल सॉफ्ट स्किल आपल्या अंगात बाळवण्यासाठी?
1: अगदी बरोबर आहे मॅडम, की आपल्याला बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला बदलणं हे अतिशय स्वाभाविक आहे.
0: हो,
1: आपण बदलत्या परिस्थितीप्रमाणे आपण स्वतःला बदललं पाहिजे आणि जी बदलती परिस्थिती आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. त्याला आपल्याला नाकारून किंवा त्याला आपण त्या परिस्थितीबद्दल नाराज होऊन चालणार नाही. जे काही समोर आपल्या चित्र निर्माण झालेलं आहे त्याला आपण सकारात्मकतेनं सामना करणं, त्याचा त्याची सोडवणूक करणं हे पण तितकंच गरजेचं आहे. आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या काळामध्ये अनेकविध बदल होत आहेत. त्या बदलाशी आपल्याला जुळून घेणं, त्या बदलाची माहिती आपण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ज्यामध्ये असं आपण प्रामुख्याने म्हणू की डिजिटल साक्षरतेचा आता हा हे योग आहे.
0: हो,
1: म्हणून आपण डिजिटल साक्षर झालं पाहिजे. किंवा मला आता संगणकाचं काहीच माहीत नाही किंवा मला मोबाईलवरच्या कुठल्या ऍप्लिकेशन माहीत नाही असं म्हणून मला आता चालणार नाही. मला ते माहीत करून घेणं ते अत्यंत आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: आणि जे काही मग तंत्रज्ञान निर्माण होत आहे, जे काही डिजिटल साधनं निर्माण होत आहेत, त्याचा वापर पण मला करता आला पाहिजे. त्या दृष्टिकोनानं मी सजग होणं हे पण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही परिस्थितीत माझा आत्मविश्वास हा ढळता कामा नये.
0: बरोबर.
1: आणि आत्मविश्वास हा कसा आहे की आपल्याला हा सतत प्रेरित आणि असा तेवत ठेवायचा असतो. आणि म्हणून त्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास असणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे सुद्धा आपल्याला या बदलत्या काळामध्ये करणं गरजेचं असतं. आणि असं आपण म्हणतो किंवा प्रत्येक गोष्ट जर आपण योग्य वेळी केली तर ती निश्चित फायदेशीर असते. म्हणून योग्य वेळी योग्य काम करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर निश्चित या बदलत्या काळामध्ये आपण चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाहतो की आज बऱ्याच ठिकाणी ही सांगकामी मंडळी भरपूर झालेली की त्यांना जर आपण काम सांगितलं तर तेवढेच काम करतात. तर अशी प्रवृत्ती आता इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. आपल्याला स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः पुढाकार घेऊन ते काम करणं, स्वतःहून कामे करणं, नवीन नवीन संधी शोधणं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. अशी करणारी मंडळी ही भविष्यात अतिशय आनंदी आणि विकसित होणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्यामध्ये थोडीशी अडॅप्टेबिलिटी, ज्याला आपण म्हणतो की लवचिकपणा आपल्याला पाहिजे. आता बदलत्या परिस्थितीशी मी जुळून घेतलं पाहिजे. जी काही स्थिती माझ्या बाबतीत निर्माण झालेली आहे, कारण आयुष्यातले सगळेच दिवस काही आपले आनंदी नसतात.
0: हो,
1: काही दिवसामध्ये आपल्याला थोडंसं दुःख पण असतं.
0: हो,
1: 100 पैकी 100 ला 100 गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाहीत. त्यापैकी काही गोष्टी आपल्या मनाच्या विरोधात होतील. पण अशा परिस्थितीला सुद्धा आपल्याला जुळून घेणं, ज्याला आपण अडॅप्टेबिलिटी असं म्हटलेलं आहे, ते आपल्याला करणं या बदलत्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि असं केलं तर हे सुद्धा एक छानसं स्किल आपल्यामध्ये आपण जर जोपासलं तर आपल्या जीवनामध्ये आनंद वृद्धिंगत करायला आपल्याला मदत होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जाता जाता प्रेक्षकांना हे सांगूयात की भाई तुमच्यामध्ये एक आत्मजागरूकता असणं आवश्यक आहे. आजच्या या काळामध्ये आपण असं म्हणतो की आपण नेहमी सजग राहिलं पाहिजे, आपण अलर्ट राहिलं पाहिजे. मग तो सेल्फ अवेअरनेस आपल्याला आपल्यामध्ये आणायचा आहे. आणि मग स्वतःच्या भावना असतील, स्वतःचे विचार असेल, काही वर्तन असेल, याची जाणीव आपल्याला होणं वेळच्या वेळी आणि गरजेप्रमाणे त्यामध्ये आपण बदल करणं, ते समजून घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे.
0: सर, आपण अनेक वर्षांपासून समुपदेशन करता, अनेक विद्यार्थी आपल्या हाताखालून गेले असतील. फक्त विद्यार्थीच नव्हे तर शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यासोबतच अनेक असे व्यक्ती की ज्यांना समुपदेशनाची गरज आहे. मग त्यामध्ये वयाचा कुठलाही अडसर न येता कुठल्याही वयातील व्यक्तींना आपण समुपदेशन करता, तर या सगळ्या सॉफ्ट स्किल्स अंगी बांधल्यानंतर त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर कसा बरं परिणाम होतो आणि आपलं जे आयुष्य आहे हे सुरळीत कसं चालतं आणि आपण आनंदी कसे राहतो, म्हणजे अर्थात सॉफ्ट स्किल्स अंगी बांधल्यानंतर त्याचं महत्त्व, त्याची उपयोगिता, त्याचं सकारात्मक परिणामकारकता आपल्या आयुष्यावर, आपल्या शरीरावर कशी जाणवते याबद्दल काय सांग?
1: निश्चितच चांगल्या प्रकारचा परिणाम होतो. जसं आपण म्हटलं किंवा लाथ मारीन तेथे पाणी काढीन, असं एक संपन्न सुसंपन्न आपण म्हणूयात की सुसंपन्न व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी या सॉफ्ट स्किलची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असते. मग आता आपण जर कुठे नोकरी करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला समाधान मिळतं, एक आनंद वाटतं की मी माझं काम हे अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे. नाहीतर आपण पाहतो की आपण काम तर करत असतो पण आपण त्या कामामध्ये समाधानी

0: असतो.
1: खरे.
0: आणि हे मग या सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून हे असं होणार नाही. आपण त्या ठिकाणी आनंदी वृत्तीनं आपण काम करू. ज्या व्यक्तींना किंवा ज्या आपल्या मित्रांना नोकरीची गरज आहे, जे नोकरी शोधत आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढणार आहे. कारण ज्यावेळेस मुलाखत करता त्यांच्यावर अटेन्शन करेल आणि तो त्यांच्यामधले सॉफ्ट स्किल शोधण्याचा प्रयत्न करेल, वेगवेगळ्या सिच्युएशन्स त्यांच्यासमोर निर्माण करून, तर आपले मित्र आता त्या सिच्युएशन्सला चांगल्या प्रकारे फेस करतील आणि निश्चित त्यांना त्या ठिकाणी त्यांची निवड होणार आहे. हा महत्त्वाचा फायदा आपल्याला यामधून होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही नोकरी करत असतील तर त्या ठिकाणी ते यशस्वी होतात. कारण नोकरीमध्ये टिकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
1: अगदी खरे.
0: हा तुमची निवड होईल पण तुमची कामकाजाची पद्धत, तुमची वागणुकीची पद्धत, तुमचं इतरांसोबतचे संबंध हे सगळे ज्यावेळेस पाहिले जाते आणि त्यावेळेस त्यांना जर कुठे त्यामध्ये तफावत जाणवली तर कदाचित आपली नोकरी पुढे कंटिन्यू होणार नाही. म्हणून मला नोकरीमध्ये प्रभावीपणे काम करता येणार आणि त्यामुळे चांगले परिणाम मला त्यामधून मिळणार आहे.
1: नक्कीच.
0: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सॉफ्ट स्किलमुळं कामावर आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस चांगलं काम आपल्याला करता येतं आणि ज्यामुळे मला माझे प्रमोशन्स जे आहेत, म्हणजे नोकरीमधली बढती जी आहे ती जलद गतीने होण्यास मदत होते. आणि दुसरं एक असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा फायदा यामध्ये असा आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो, मग ते आपलं व्यवसाय असेल, कुठल्या नोकरी असेल किंवा कुठल्या आणखी कारखाना असेल, कार्यालय असेल, ज्याही ठिकाणी आपण जाऊ किंवा कुठे आपण बाजारामध्ये असेल, मार्केटमध्ये असू, कुठेही आपण असू, त्या ठिकाणी संघर्ष टाळण्यासाठी आपल्याला याची फार मोठ्या प्रमाणात मदत होते. कारण आपण पाहतो की आज छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होतात, विवाद होतात, भांडणं होतात, हेवेदावे होतात, मतभेद निर्माण होतात, मत्सर निर्माण होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्याचं कारण असं आहे की सॉफ्ट स्किलमुळे संवाद सुधारतो आणि संवाद सुधारल्यामुळे आपले कामावर चांगले संबंध तयार होतात आणि मग चांगले संबंध तयार झाल्यामुळे अशा प्रकारचे वादविवादाचे प्रसंग जे आहेत ते आपल्यापासून दूर जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नेतृत्व क्षमता आपल्यामध्ये वाढते, लीडरशिप आपल्यामध्ये वाढते आणि कुणाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आपण पुढे सरसावतो. कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण ते मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकतो, नेतृत्व आपण करतो. तर ह्या सगळ्या बाबी या सॉफ्ट स्किलमधून आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण झाल्या तर आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येतो आणि हे जीवन किती आनंददायी आहे याचा अनुभव आपण वेळोवेळी घेत असतो. आणि निश्चित आपण जर आनंदी असू तर इतरांना सुद्धा आपल्याला आनंद हा देता येणार आहे. म्हणून आनंद प्राप्त करणे, आनंद देणे या दोन्ही प्रकारच्या भूमिका आपल्याला या सॉफ्ट स्किल जर आपण विकसित केले तर ते आपल्याला निभावता येतील.
1: नक्कीच. आपण बघतो आहोत की हल्ली आपण धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला धावावंच लागतं आणि हे सगळं करत असताना या सगळ्या सॉफ्ट स्किल जर अंगी बाणवल्या तर नक्कीच तुम्ही म्हणालात तसं सुसंवाद होतो आणि सुसंवाद जिथे असतो तिथे प्रत्येक कार्य हे सकारात्मक दृष्टीकडे नेणारं असतं आणि ज्यामधून आत्मसंतुष्टी, आनंद आणि समाधान मिळत असतं. तर आपल्या मुलाखतीच्या पूर्णत्वाकडे येत असताना पुन्हा एकदा आपण आपल्या श्रोत्यांना हेच सांगूयात, विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, प्रत्येक आनंदी राहणाऱ्या व्यक्तीला हेच सांगूयात की सॉफ्ट स्किल्स अंगी बाणवा आणि आपलं आयुष्य सकारात्मकतेकडे वाटचाल करणारं आनंदी जीवन समाधानानं जगा. तर या सॉफ्ट स्किल्सविषयी सर आपण खूप उपयुक्त, महत्त्वपूर्ण आणि प्रत्येकाला समजेल, उमजेल आणि समाधान देईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आज आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. वेळात वेळ काढून आपण आज स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद मॅडम. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण विशेष मुलाखती अंतर्गत सॉफ्ट स्किल विषयी समुपदेशक प्रवीण सोनोने यांची मुलाखत ऐकलीत. श्रोतेहो, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही अचूक निर्णय आपल्याला घ्यायचे असतात ते निर्णय घेत असताना आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला खूप महत्त्वपूर्ण मदत करत असतात. थोडक्यात यालाच आपण सॉफ्ट स्किल म्हणतो. या सॉफ्ट स्किलविषयी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत सोनोने सरांनी पोहोचवली. या दोन्ही भागातून आपल्याला हेच कळतं की समजा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर काही असे काही गुण नसतील तर ते आपण डेव्हलप करू शकतो.

0: आणि ते डेव्हलप केलेले गुण दैनंदिन व्यवहारात वापरणं म्हणजेच सॉफ्ट स्किल आहे. तेव्हा श्रोते हो, अशाच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण विशेष मुलाखती घेऊन आम्ही दर मंगळवारी 11:10 तुमच्या भेटीला येत आहोतच. तर यापुढेही असेच वेगवेगळे विषय घेऊन मी सीमंतीनी तुमच्या भेटीला येणार आहेच. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपली आहे, तेव्हा भेटूयात विशेष मुलाखतीमधून सीमंतीनीसोबत वेगळा विषय घेऊन. ऐकण्यासाठी आपण तयार राहा. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, प्रगतीच्या पाऊलवाटा या अंतर्गत सॉफ्ट स्किल याविषयी आपण ऐकत होता मुलाखत समुपदेशक प्रवीण सोनुणे यांची सीमंतीनी गुंडीकर यांनी घेतलेली. मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित केला. निर्मिती सहाय्यक होते विक्रम इंगुलकर. श्रोते हो, यानंतर ठीक 12:00 आम्ही वनिता मंडळ हे महिला श्रोत्यांसाठीचं विशेष सदर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
2: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो 12 वाजतायत. वनिता मंडळ हे सदर आता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यांच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
0: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
1: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मताने समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा 2 पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
0: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना, पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
1: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात की आपण इंग्लिशमध्ये

0: डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
1: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे.
0: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ॲप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयमाने त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीने नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
1: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
0: बरोबर.
1: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
0: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत की याला WHO नी एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची ही एक नैसर्गिक दिशा आहे
1: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
0: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बर, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात 4 माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ती रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला

0: पाठवले जातात, सगळ्या सोयीसुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाही आहे. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये
1: जन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
0: बरोबर
1: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
1: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं, जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात, तुम्ही काय सांगाल?
0: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितके कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे. याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत. काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या, या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा, या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा एक 7-8 तास होते माणसाची त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज एक 40-45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी

0: विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते. तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2 ते 3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेसे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेसे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
1: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
0: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचा मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे. कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. CBC, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा विटॅमिन B12, विटॅमिन D या तपासण्याही केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG 2D ECO या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हेही मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल 1 मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही. त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे?
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाहीये. तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आत्ता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा. मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं यांनी थोडं सातत्य टिकून राहतं. तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे, किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे

0: शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून, तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू शकतील. सामाजिक दुराव्याबद्दल आता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळी जी असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती ओझं नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे. नक्की सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाहीये.
1: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते, यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला

0: करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी.
1: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे आमच्या काळात असं नव्हतं याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी

0: असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे, आमच्या काळात असं नव्हतं. याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो, आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेनं न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग, तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले. त्यामुळे दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठलंही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं. त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो,
1: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
0: बरोबर,
1: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
0: अगदी
1: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
0: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
1: सर, आजचा हा 21 ऑगस्ट हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
0: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत, त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मताने फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाहीये, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो की ज्या नातेवाईकांना आपल्या आई वडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स हे मिळायला हवे, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाहीये, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
1: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं? जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
0: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ

0: येऊ शकतो, तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
1: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
0: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांचं शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगा वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाहीये तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
1: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस कयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

तू तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात, विशेषतः काही ठिकाणांविषयीच्या

0: आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव, वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव, किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी, पण म्हणून काय झालं आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून, म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं, हरकत नाही, जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक भौगोलिक धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार चवदार दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला 0 माईलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76

किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देशविदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला. पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजातकाचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेढेखाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम. April 1936 या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदि निवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळं आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाटपासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे. आणि का नसावं? इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घकाळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे? तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर.

आहे त्याच्या शेजारीच, तेही सर्व संमतीनं, कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही, आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावरच समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. माणगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. माणगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानलं जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व, पण हे छोटंसं वाटणारं माणगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाटपासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथं तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 25 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश, त्यांचं प्रशासन, औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतरानं जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये

मध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगणं आणि हिंगणभेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता दुसरीत असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्त्वाच्या कापूस बाजारपेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. सन 1900 सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाटमध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुलामुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला हे असं बक्षीस मिळायचं. तेव्हा ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही गट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आउट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आउट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये, म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्रीखंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर, राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळींनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं.

0: आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमान वार्ड किंवा मारुती वार्डच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुती रायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास, भूगोल, प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं, तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं, माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तुट, झाली आता ताटा तुट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गाव, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आली लहर केला कहर या चित्रपटातील विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मुरलीधर गोडे यांची आणि संगीतबद्ध केलं होतं ऋषीराज यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत राम कदम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाई मी भोळी या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे जगदीश खेपुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
1: साडी आला म्हटली
2: आले,
1: तिनं चोळी आला म्हटली
2: आले,
1: तिनं नळ आला म्हटली
2: आले,
1: तिनं बुगडी आला म्हटली
2: आले.
1: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली
1: आली आली व

0: आली आली वो भागा बाई, आली आली वो भागा बाई,
1: आली आली वो भागा बाई, आली आली वो भागा बाई,
0: भागा बाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून, लग्नाला बसली नटून,
2: बोले बोले
0: आणि तिथं नवऱ्याचा पत्त्या

0: आली आली आली वो भागा बाई
1: आली आली वो भागा बाई आली आली वो भागा बाई
0: भागा बाई पड़ली इरेला योग बापे नवरा ठरिवला योग बापे नवरा ठरिवला
2: ठरिवला मग
0: त्याच्या तोंडाला

0: आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुढारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. संगीत दिलं होतं या गीताला राम कदम यांनी आणि गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. आपण ऐकत आहात गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

सुगंधी कट्टा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मंत्र्याची सून या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शिकलेली बायको या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि याला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत.
0: श्रोते, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठं आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठं आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले। सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली। आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं। देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी, याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना

केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AG मसीह आणि न्यायमूर्ती KV चंद्रन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही.
इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाभूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी

0: यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंड बरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:40 झाली आहेत. जिल्हा वार्तापत्र अंतर्गत ऐकूया मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत दरडी कोसळण्याचा धोका कायम, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त, फेरीवाल्यांचा प्रश्न लागणार मार्गी आणि बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या विकास प्रस्तावाला महानगरपालिकेची मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे वार्ताहर विष्णू सोनवणे.
3: घाटकोपरच्या पश्चिमेस असलेल्या चिरागनगर मधल्या गौसिया चाळ इथे दरड कोसळली. त्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं दरडीलगत राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरडीलगत असलेल्या सुमारे 22,000 झोपड्या भीतीच्या छायेखाली आहेत. मुंबईत तब्बल 291 ठिकाणी दरडींचा धोका असून त्यापैकी 200 अधिक ठिकाणे कुर्ल्यापासून मुरुणपर्यंतच्या भागात आहेत. दरडींचा धोका असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. 22,483 झोपड्यांपैकी 9,657 झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली होती. झोपड्यातील टेकड्यांच्या बाजूस संरक्षक भिंत बांधण्याची शिफारसही केली होती. मात्र संरक्षक भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बाधितांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडून PAP घरांसाठी टेंडर काढण्यात आले. संरक्षक भिंत बांधण्यासह विविध कामांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दरडीलगतच्या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय पुढील 1-2 वर्षात होईल असा शब्द तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका आढावा बैठकीत घेतला होता. मात्र त्यानंतर या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यभरात रस्त्यातील खड्ड्यांचा विषय वादग्रस्त ठरलाय. मुंबईतही रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईत 2014 मध्ये फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं.

0: या सर्वेक्षणात 99,435 फेरीवाल्यांची नोंदणी झाली, परंतु पात्र 55,000 फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आलं आहे. मात्र तरीही क्यू आर कोड आधारित ओळखपत्र देऊनही पोलीस कारवाई करीत आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात येत आहे. असे ओळखपत्र देणे ही काळाची गरज आहे. मात्र कोणत्याही कंत्राटदाराला फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही यासाठी डिजिटल यंत्रणा अमलात आणावी अशी सर्वपक्षीय नगरसेवक मागणी करीत आहेत. मुंबईतील बेस्ट ऑफ उपक्रमाच्या 22 आगारांचा विकास करायचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहाने मान्य केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं आता बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. बेस्टला 5,000 नवीन बसेस घेण्यासाठी 5,000 कोटींची गरज आहे. गेल्या काही वर्षात उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असून सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. 22 आगारांचा विकास केल्यास त्यातून 28 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र अंतर्गत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.
5: I'll start again.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशिष जोशी यांच्या स्वरातील गीत.

0: आशिष जोशी यांच्या स्वरात आदित्य बर्वे यांचं हे गीत आपण ऐकलात.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरात सुमित्रानंद पंत यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं आणि या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आजची श्रावण मेघानो ही कविता पद्मा यांचीच आणि आजचा भाग श्रावण ओव्या उखाण्यांचा. कहाणे उखाणे गाणी ओव्या हे सारे स्त्रीवाङ्मय. श्रावण मेघानो या लवकर या. श्रावण मेघानो या लवकर या. आषाढातले घनदाट मेघ आता बाजूला झाले आहेत. त्यांनी तुम्हाला छान वाट करून दिले ना, मग या तर लवकर या. तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची. तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची. तुम्ही यायला लागलात, वर्षाव करायला लागलात की चाफ्याच्या झाडाखाली उभं राहून तुम्हाला या लवकर या म्हणायचं. आणि तुम्ही आलात की तुमच्या रिमझिम नाचात सामील होऊन ओव्या म्हणायच्या. श्रावण मेघानो या लवकर या. लोकांनी लोकांसाठी सांगितलेलं, लोकांना ऐकावंचं वाटणारं, लयबद्ध सोप्या रचनाशैलीचं आणि अशयानेही सरळ सोपं असणारं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. त्यात उत्स्फूर्तपणे ओठावर येणारी गीतं, उखाणे, ओव्या, भारुडापासून कहाण्यांपर्यंत सारं काही येतं. ओबी वाङ्मयात स्त्रियांनी जणू आपला आत्माच ओवला आहे. अनेक प्रसंगांना साजेशा ओव्या असत. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लहानपणी होत असत आणि खेळत्या बागडत्या वयाच्या मुली सासरी जात असत. त्यांना माहेरी येता यावं, मोठेपणाचं ओझं उतरवून मनसोक्त खेळता यावं म्हणून ही श्रावण महिन्याची फट काढली असावी. माहेरवाशिणी हौशींनी घरी येतात, मंगळागौरी पुजतात, खेळ खेळतात, नागपंचमीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला झोके बांधले जातात, पंचमीच्या गाणी गात उंच जाणाऱ्या झोक्यांबरोबर मुलींच्या

0: आनंदाच्या लाटाही उंच जात असत. आज घडीला शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीचं जीवन आता माहेरापुरतं संकुचित राहिलेलं नाही, पण समाज म्हणजे अनेक स्तरांचा पट. पंढरपूरच्या वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या बायका चालताना ओव्या गात असतात. त्यांच्या मुखातून इतक्या सहज ओव्या निघतात की आपण चकित व्हावं. बरं, त्याचा अर्थही अनेकदा गहन असतो, पण या मात्र सहज चालता चालता जगण्याचं तत्वज्ञान सांगून जातात. मंगळागौर नागपंचमीच्या जागरणात फुगड्या रंगताना डिग्बर उकाणे होतात. पहाटेच्या उठू फुले आणू पाठीभर, आज आहे मंगळागौर उषाताईची. फुगडी खेळू ये तू ग मी ग सखी, राहील ओळख जन्मवेरी. दणदण फुगडी दणांतो सोपा, खेळता सुटे खोपा मैत्रिणींचा. एकमेकींची उडी दोणी काढणं, चिमटे घेणं, चिडवणं, सारं काही त्या फुगडीच्या उकाण्यातून बाहेर येई. चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचं चिपाड, चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचे चिपाड, अण्णांनी बायको केली आपल्यापेक्षा धिपाड. एखाद्या मुलीला मध्ये घेऊन मुली फेर धरत, एरवी तिला जे सांगता येणार नाही तो सासुरवा तिने ह्या फेऱ्यांमध्ये फिरताना व्यक्त करावा. खुंटण मिरची जाशील कैशी, गोलातल्या मुलींनी सांगाव्या आपल्या व्यथा. सासू मारिते, बाकीच्या मुलींनी म्हणावं बरं करीते. ह्या तक्रारी सगळ्या सासरच्यांबद्दल, नवरा मात्र प्रेम करतो. भुई फुगडी किंवा बैठी फुगडी ही साध्या फुगडीपेक्षा दमछाक करणारी, पण त्यातही बैठी फुगडी घालताना प्रश्न उत्तर रंगत. लाह्या लाटणी सूप खेळाचे अनंत प्रकार कुणी शोधून काढले कुणास ठाऊक. अगं ग चौथी माझ्या बांगड्या चोरल्यास का ग करत लाटणी आपटावेत. शेवटी उरत असे तो खेळाचा जोश आणि लाटण्यांचा आवाज. मुला लेकरांचं आनंदाने बागडणाऱ्या स्त्रिया. फडफड करुनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, फडफड करुनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. चला सखियानो घेऊ झाडावर झोके, चला सखियानो घेऊ झाडावर झोके, आकाश देऊ धक्के आपुल्या पाया. म्हणणाऱ्या बायकांनी खरोखरच गेल्या शतकात आपल्या पायांनी आभाळाला धक्के दिले आहेत. आला श्रावण, उद्या भेटूच पुन्हा श्रावण श्रवण करायला.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया माशाचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याविषयी माहिती.
1: भारतीय प्रमुख कार्प हे भारतामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी खूप प्रचलित जाती आहेत. त्याचे प्रामुख्याने एक कारण असे की ते जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या अगदी खालच्या थराला उपलब्ध असतं आणि त्यामुळेच ह्या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची तसेच कमी किमतीच्या नैसर्गिक खाद्याची गरज पडते. भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयींमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं शक्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक पोषण तत्वांची गरज असते आणि ही पोषण तत्व मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व, खनिज क्षार इत्यादी आहेत. शरीराच्या विकासाकरिता प्रथिनांची आवश्यकता अधिक प्रमाणात असते. भारतीय प्रमुख कार्प माशांमध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30-40% एवढी असणे आवश्यक आहे. ही प्रथिनांची आवश्यकता माशांच्या खाद्यामध्ये फिश मील, झिंगा मील, खेकड्याचा चुरा, शिंपल्यांचं मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड इत्यादी पदार्थ मिसळून पूर्ण करता येते. ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्बोहायड्रेट माशांच्या आहारामध्ये वापरले जातात. मासळीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 10-22% एवढं असावं. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य करते. भाताचा

0: कोंडा, गव्हाचं पीठ, मका, गव्हाचा कोंडा हे कार्बोहायड्रेटचे प्रमुख स्त्रोत आहेत. माशांच्या आहारामध्ये चरबीचं प्रमाण साधारणपणे 4 ते 6% एवढं असावं. माशांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरात साठून त्यांच्या अधिक प्रमाणामुळे माशांना अनेक प्रकारचे रोग संभवू शकतात. जीवनसत्व ही कार्बनपासून बनलेली असतात. विविध प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरिता यांची नितांत आवश्यकता असते. त्यांचं प्रमाण शरीरामध्ये अतिशय अल्प प्रमाणात असतं. पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये अत्यंत आवश्यक आहेत. जर ठराविक जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये कमी असतील तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं. खनिजांची आवश्यकता मासळीच्या आहारामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असते. खनिजांच्या कमतरतेमुळे माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. माशांच्या चांगल्या वाढीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची अत्यंत कमी प्रमाणात गरज असते. माशांचं खाद्य तयार करताना खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणात असावीत. खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असावं. माशांना खाद्य पचवण्यास सोपं असावं. खाद्य हे माशांचे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारं असावं. खाद्य हे पाण्यातील प्रदूषण वाढवणारं नसावं. माशांचं खाद्य हे माशांची प्रजनन क्षमता वाढवणारं असावं. मत्स्य खाद्य हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं असावं. मत्स्य खाद्यामधील घटक हे सहजतेने उपलब्ध होणारे असावेत.
1: माशांचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून

0: मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा, म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते, दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग मधुवंती. विलंबित ख्याल 1 तालात निबद्ध आहे, द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज, तर द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली आहे. ऐकूया भूषण गोडे यांचं गायन राग मधुवंती. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन आपण ऐकलं तर राग होता मधुवंती. त्यांना तबला साथ केली होती संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण

0: अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालय विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा. विद्यापीठं आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात. विद्यापीठं आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण

0: पूर्ण करून एक वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए सी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषध निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथे आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखणी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र

0: साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी क्यू आर कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 1:20 सेकंद झालेली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत 4:58. दरम्यान AIR मराठी या DTH वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची